0: ഡയറക്ടർ എ കെ അജിമോൾ സംസാരിക്കുന്നു. ജൈവം ജീവനം, കാർഷിക വാർത്തകൾ. 7:20 കമ്പോള വില നിലവാര ബുള്ളറ്റിൻ, 7:35 FM ഹെൽത്ത് പ്ലസ്, 8:00 കിളിക്കൂട്ടം. വേങ്ങാട് സൗത്ത് UP സ്കൂൾ കുട്ടികൾ അവതരിപ്പിച്ച വിവിധ പരിപാടികൾ പുനഃപ്രക്ഷേപണം. 8:35 പ്രത്യേക വാർത്താ ബുള്ളറ്റിൻ, 8:40 സേവന വാർത്തകൾ. 9:15 വിദ്യാഭ്യാസ രംഗം, ജീവലോകത്തെ അത്ഭുതങ്ങൾ, ഗീതാ നായർ S സംസാരിക്കുന്നു. 9:30 SK അഹദിയുടെ സംഗീത കച്ചേരി. കൊടുന്തിരപ്പള്ളി സുബ്ബരാമൻ വയലിൻ, കൊടുന്തിരപ്പള്ളി പരമേശ്വരൻ മൃദംഗം, കലാമണ്ഡലം ഷൈജു മുഖർശങ്. 10:30 അഭിനയ തികവിൻ്റെ അസ്തമിക്കാത്ത നിലാവെളിച്ചം, ചലച്ചിത്ര നടൻ ദിലീപ് കുമാറിനെ കുറിച്ചുള്ള ചിത്രീകരണം. 11:00 ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ. 5:00 രാവിലെ 5:55 സുഭാഷിതം, തയ്യാറാക്കി അവതരിപ്പിക്കുന്നത് AV ചന്ദ്രൻ മാസ്റ്റർ. 6:00 FM പ്രധാന വാർത്തകൾ, തുടർന്ന് അറിയിപ്പുകൾ. 6:10 കാവ്യാഞ്ജലിയിൽ മറ്റൊന്നല്ല വള്ളത്തോൾ നാരായണ മേനോൻ്റെ കവിത. ആലാപനം PJ ചന്ദ്രൻ. 6:15 അർച്ചന. 6:30 സെഞ്ചുറി വെഡ്ഡിംഗ് സെന്റർ, തദ്ദേശ വാർത്തകൾ. 7:00 ട്രെയിൻ സമയം, തുടർന്ന് FM ഡയറിയിൽ കതിരൂർ സർവീസ് സഹകരണ ബാങ്ക് ജാലകം. ഫിഫ ലോകകപ്പ് ഫുട്ബോളിൻ്റെ ഓർമ്മകളും ഇന്നത്തെ സ്പന്ദനങ്ങളും. ദേശീയ അന്തർദേശീയ താരങ്ങളും പുതുതലമുറയിലെ ഫുട്ബോൾ പ്രതിഭകളും ഒരുമിക്കുന്നു. 7:20 കോളേജ് ഓഫ് കൊമേഴ്സ് സേവന വാർത്തകൾ. 7:35 മോഡേൺ ITI FM ഡയറി, ഇതിൽ അപൂർവ ഗാനം നിങ്ങൾക്കറിയാമോ. നളന്ദ കോളേജ് സിനിമ പാരഡൈസയിൽ ഫ്രെഡറിച്ച് വിൽഫം മുർനോ സംവിധാനം ചെയ്ത നോസ് ഫെറാദോ എ സിംബണി ഓഫ് ഹൊറർ എന്ന സിനിമയെക്കുറിച്ച് R നന്ദലാൽ സംസാരിക്കുന്നു. 7:55 റീഗൽ ജ്വല്ലേഴ്സ് റെയിൽവേ അറിയിപ്പുകൾ. 8:30 സംഗീതമാതിരി. 8:58 9:58 10:58 FM പ്രധാന വാർത്തകൾ. 9:00 രാഗാമൃതം. 10:00 NHM സ്പോൺസേർഡ് പ്രോഗ്രാം റേഡിയോ ഹെൽത്ത്. 10:15 പ്രത്യേക വാർത്താ ബുള്ളറ്റിൻ. 10:25 തമിഴ് ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ. 11:00 പ്രിയ സഹോദരിമാരുടെ സംഗീത കച്ചേരി. 12:10 സേവന വാർത്തകൾ. 12:15 തോറ്റം പാട്ട് അവതരണം TP കണ്ണപരിവണ്ണാനും സംഘവും. 12:40 ആരോഗ്യദീപ്തി. മഴക്കാലത്ത് സാധാരണയായി കണ്ടുവരുന്ന ശ്വാസകോശ രോഗങ്ങൾ, കാരണങ്ങൾ, ലക്ഷണങ്ങൾ, പ്രതിരോധ മാർഗങ്ങൾ. കണ്ണൂർ ജില്ലാ TB സെന്ററിലെ ശ്വാസകോശ വിദഗ്ധ ഡോക്ടർ KM ബിന്ദുവുമായുള്ള അഭിമുഖം അവസാന ഭാഗം. ഒരു മണിക്ക് എവർഗ്രീൻ 80s, 80s അനശ്വര ഗാനങ്ങൾ. 1:58 FM പ്രധാന വാർത്തകൾ. 2:15 തുടർനാടകം, മേഘയുടെ തിരോധാനം ഒരു അന്വേഷണം. 2:30 ആകാശവാണി ടെലിക്യൂസ് 1-ഘട്ട വിജയികളെ പങ്കെടുപ്പിച്ചുകൊണ്ട് കണ്ണൂർ ആകാശവാണി സ്റ്റുഡിയോയിൽ നടത്തിയ ക്വിസ് മത്സരത്തിൻ്റെ ശബ്ദലേഖനം ചെയ്ത പ്രസക്ത ഭാഗങ്ങൾ. 4:45 കാൽപ്പന്തോളം, ഫിഫ ലോകകപ്പ് പ്രതിദിന അവലോകനം. 5:00 ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ. 5:15 പുള്ളുവൻ പാട്ട് അവതരണം VK നാരായണനും സംഘവും. 5:30 ലളിത ഗാനങ്ങൾ. 5:43 ഞാറ്റുവേല. 5:58 FM പ്രധാന വാർത്തകൾ. 6:10 ജില്ലാ വൃത്താന്തം. 6:15 അറിയിപ്പുകൾ. 6:40 ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ. 6:50 കിസാൻ വാണി. കരിവള്ളൂർ കുക്കാനം സ്വദേശിനി ഓമനയുടെ കൃഷി അനുഭവങ്ങൾ. 7:20 കമ്പോള വില നിലവാരം. 7:35 സയൻസ് കഫെ, പ്രകൃതി സംരക്ഷണത്തിൻ്റെ നാടൻ മാതൃക. കാവുകളും സർപ്പക്കാവുകളും, കേരളത്തിലെ സർപ്പക്കാവുകളുടെയും കാവുകളുടെയും പാരിസ്ഥിതിക പ്രാധാന്യവും വെല്ലുവിളികളും. കണ്ണൂർ സർവകലാശാല പരിസ്ഥിതി പഠന വകുപ്പ് മേധാവി ഡോക്ടർ കെ മനോജ് സംസാരിക്കുന്നു. 8:00 കാവ്യകേളി. 8:35 പ്രത്യേക വാർത്താ ബുള്ളറ്റിൻ. 9:15 വിദ്യാഭ്യാസ രംഗം. 9:30 ഗാനലോക വീഥികളിൽ ചലച്ചിത്ര സംഗീതത്തിൻ്റെ ചരിത്ര വീഥികളിലൂടെ ഒരു പര്യടനം. 10:00 കഥകളി പദങ്ങൾ, തുടർന്ന് ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ. ഈ നിലയത്തു നിന്നും ഞങ്ങൾ ഇന്നും നാളെയുമായി പ്രക്ഷേപണം ചെയ്യുന്ന പരിപാടികളെക്കുറിച്ചുള്ള അറിയിപ്പുകളാണ് ശ്രോതാക്കൾ കേട്ടത്. ആകാശവാണി കണ്ണൂർ. ഇനി 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: ആകാശവാണി സംപ്രതി വാർത്താ ശ്രൂയന്താം പ്രവാചക പുനീത ത്രിപാഠി. ആദൌ മുഖ്യ വാർത്താഃ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി സ്വസ്യ ത്രിദേശീയ ഹിന്ദ് പ്രശാന്ത പ്രവാസസ്യ പ്രഥമേ ചരണേ ഇന്തോനേഷ്യ ദേശസ്യ ജകാർത്തായാം സംപ്രാപ്തവാൻ. केन्द्रीय गृह सहकारिता मंत्री अमित शाह अवदत् यत् सहकार आंदोलनम् परिष्कार अंकीकरण व्यावसायिक प्रबंधनानां माध्यमेन विस्तारस्य नूतने चरणे प्रविशति। भगवतः जगन्नाथस्य रथयात्रायाः अवसरे 300+ विशेष रेलयानानि प्रचालयिष्यन्ते इति रेलमंत्री अश्विनी वैष्णवः प्रावोचत्। भारत ऋतु विभागेन अद्य गुजरात कोंकण गोवा मध्यप्रदेश महाराष्ट्र छत्तीसगढ़ प्रदेशेषु अतिवृष्ट्यै रक्तवर्णीया संचेतना प्रसारिता अस्ति। अपि च फीफा विश्वकप क्रीडायां पुर्तगाल देशः स्पेन देशं राउंड ऑफ 16 इत्यस्यां क्रीडायां सम्मुखी करिष्यति। अथ वार्ताः विस्तरेण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वस्य त्रिदेशीय हिंद प्रशांत प्रवासस्य प्रथमे चरणे इंडोनेशिया देशस्य राजधान्यां जकार्तायां संप्राप्तवान्। जकार्ता विमानपत्तने इंडोनेशिया देशस्य राष्ट्रपतिना प्रवोवो सुबियांतो इत्यमुना स्वयं उपस्थाय प्रधानमंत्रिणः भव्यं स्वागतं विहितम्। तत्र स्थानीय समुदायेन प्रवासी भारतीयैश्च पारंपरिक सांस्कृतिक प्रस्तुतिभिः सह तस्य उत्साहपूर्णं अभिनन्दनं कृतम्। 2018-2020 द्विपक्षीय संबंधानां व्यापक रणनीतिक सहयोग स्तरस्य प्राप्तेः परं प्रधानमन्त्रिणः इयं प्रथमा द्विपक्षीय यात्रा अस्ति। श्रीमोदी प्रवासे राष्ट्रपतिना प्रवोवो इत्यमुना साकं द्विपक्षीय वार्तां विधाय संबंधानां समीक्षां विधास्यति। सहैव सांस्कृतिक नगरे योग्याकार्ता स्थितं ऐतिहासिकं प्रम्बानन मंदिर परिसरमपि द्रक्ष्यति, यत्र भारत इंडोनेशिया देशौ मिलित्वा संरक्षण कार्यं करिष्यतः। अत्रावसरे प्रधानमंत्री जकार्ता नगरे प्रवासी भारतीयानां समूहमपि संबोधयेत्। प्रस्थानात् पूर्वं प्रदत्ते स्वकीय वक्तव्ये तेन निगदितं यत् प्रवासोऽयं भारतस्य एक्ट ईस्ट नीतेः महासागरीय दृष्टिकोणस्य सहैव मुक्त हिंद प्रशांत क्षेत्रस्य च लक्ष्यं सुदृढीकरिष्यति। यात्रायाः द्वितीये चरणे 8 दिनांकात् 10 दिनांकं यावत् प्रधानमंत्री ऑस्ट्रेलिया देशस्य प्रधानमंत्रिणः एंथनी अल्बनीज इत्यस्य निमंत्रणं स्वीकृत्य मेलबर्न नगरे गमिष्यति, यत्र सः रक्षा सुरक्षा व्यापार निवेश उच्च प्रविधि क्षेत्रेषु विस्तृत चर्चां विधास्यति। सहैव तृतीय भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर सम्मेलने भागं भजिष्यति। अन्तिमे चरणे जुलाई मासस्य 10-11 दिनांकयोः सः न्यूजीलैंड देशस्य प्रधानमन्त्रिणः क्रिस्टोफर लक्सन इत्यस्य आवाहने ऑकलैंड नगरं प्राप्स्यति। विगत 40 वर्षेषु कस्यचित् भारतीय प्रधानमन्त्रिणः इयं प्रथमा न्यूजीलैंड यात्रा वर्तते, यत्र आर्थिक व्यापारिक सहयोगं वर्धयितुं मन्त्रणा भविष्यति। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना अद्य आध्यात्मिक गुरुं पवित्रं परमं दलाई लामा वर्यं तस्य 190वें जन्मदिने शुभाशयाः प्रेषिताः। सामाजिकान्तर्जालीये पटले लिखिते सन्देशे श्रीमोदी अवदत् यत् तस्य शान्तेः सौहार्दस्य च सन्देशः सम्पूर्णे विश्वस्मिन् जनानां कृते मार्गदर्शकशक्तित्वेन विद्यते। प्रधानमन्त्री अवदत् यत् दलाईलामा वर्यस्य नैतिकम् आध्यात्मिकं च जीवनं वैश्विक कल्याणार्थं तस्य प्रतिबद्धतां प्रदर्शयति। अत्रावसरे सः दलाईलामा वर्यस्य दीर्घं स्वास्थ्यं च जीवनं प्रार्थयत्। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। केन्द्रीय गृह सहकारिता मंत्री अमित शाह अद्य अवदत् यत् सहकार आंदोलनम् परिष्कारस्य अंकीकरणस्य व्यावसायिक प्रबंधनस्य च माध्यमेन विस्तारस्य नूतने चरणे प्रविशति। सहकारिता मंत्रालयस्य पंचमं स्थापना दिवसं संबोधयन् श्री शाह अवदत् प्रत्येकस्मिन् क्षेत्रे पंचसु उत्तम प्रदर्शन सहकार संस्थानां परिचयं कर्तुं श्रेणी संरचना घोषिता अस्ति। गृहमंत्री श्री शाह सहकारिता मंत्रालयस्य प्रशंसाम् अकरोत् यत् विगत 5 वर्षाणि यावत् सहकारस्य माध्यमेन समृद्धेः मंत्रस्य अनुसरणं कृत्वा कोटिशः जनानां जीवनं परिवर्तितमस्ति।
2: हमने कृषि ऋण डेयरी उर्वरक वितरण और ग्रामीण सेवाएं ये सभी को प्राथमिक से लेकर राष्ट्रीय स्तर पर जोड़ने का काम किया है। सेकेंडरी और टर्सरी क्षेत्रों में भी उसको जोड़ने का काम किया है। भंडारण उत्पादन एक्सपोर्ट जैविक उत्पादन परंपरागत बीजों का उत्पादन ज्यादा उत्पादन देने वाले बीजों का निर्माण डिजिटल सेवाएं बैंकिंग मोबिलिटी लॉजिस्टिक और हरित ऊर्जा ये सबको एक माला में पिरोने का काम ये 5 साल में किया है।
1: रेलमंत्री अश्विनी वैष्णव प्रावोचत यत अस्मिन् वर्षे भगवतः जगन्नाथस्य रथयात्रायाः अवसरे 300 विशेष रेलयानानि प्रचालयिष्यन्ते। एतानि यानानि नियमितरूपेण प्रचलद्भ्यः 800 रेलयानेभ्यः अतिरिच्य भविष्यन्ति, येन यात्रिणां गतागतं सौकर्यमयं स्यात्। अद्य नवदिल्ल्यां संवाददातृभिः सह सम्भाषमाणः श्रीवैष्णवः प्रोदीरितवान् यत् रथयात्रायाः सुचारु सञ्चालनं सुरक्षितप्रबन्धनं च सुनिश्चेतुं सः अद्यैव रेलविभागीयसिद्धतायाः उच्चस्तरीयां समीक्षां विधास्यति।
3: पुरी में महाप्रभु जगन्नाथ जी का रथ यात्रा का पावन पर्व है, उसमें 300 से अधिक स्पेशल ट्रेन चलाई गई और आने वाले समय में केरलम में ओनम के फेस्टिवल के उपलक्ष में 100 से अधिक स्पेशल ट्रेन चलाई जाएगी।
1: निर्वाचन आयोगेन पश्चिम बंगाल राज्यस्य राज्यसभायाः त्रिषु आसनेषु उपनिर्वाचनस्य घोषणा कृता अस्ति। राज्यसभायाः सदस्यानां सुखेन्दु शेखर रे सुष्मिता देवः प्रकाश चिक बड़ाईकः इत्येतेषां त्यागपत्रस्यानन्तरं स्थानानि रिक्तानि आसन्। निर्वाचनस्य संचेतना श्वः प्रकाशिता भविष्यति। नामांकनस्य अन्तिमा तिथिः जुलाई मासस्य 14 यावत् अस्ति। जुलाई मासस्य 15 नामांकनानां परीक्षणं भविष्यति। एतेषां आसनानां कृते जुलाई मासस्य 24 मतदानं भविष्यति। तस्मिन्नेव दिने मतानां गणनापि भविष्यति। महाराष्ट्रस्य विशालः भागः प्रावृतवृष्ट्या निरन्तरं प्रभावितः अस्ति, यत्र मुंबई कोंकण प्रदेशयोः च व्यापकरूपेण जलाप्लवनं भूस्खलनं भवनानां पतनं मार्गेषु रेलविमानयानेषु च महती बाधा दृश्यते। सम्पूर्णे राज्ये आदिवसं यावत् प्रचण्डवृष्ट्याः अनुवर्तनेन अधिकारिणः सजगतायां तिष्ठन्ति। अधिकारिणः नागरिकान् अनावश्यकीं यात्रां परिहर्तुं प्रार्थयन्ति। मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसः एसडीआरएफ इत्यस्य स्थितिं समीक्षितवान्। सर्वेभ्यः अधिकारिभ्यः शीघ्रं समन्वित कार्याचरणाय निर्देशोऽपि प्रदत्तवान्। प्रचण्डवृष्ट्या सम्पूर्णे कोंकणप्रदेशे बह्व्यः भूस्खलनानि अपि अभवन्, येन मुंबई गोवा राष्ट्रीय राजमार्गे यातायातः प्रभावितः। अत्रान्तरे भारत ऋतु विभागेन अद्य गुजरात कोंकण गोवा मध्यप्रदेश महाराष्ट्र छत्तीसगढ़ प्रदेशेषु अत्यधिक वृष्ट्या सह केषुचित् स्थानेषु अत्यधिक अतिवृष्ट्यै रेड अलर्ट इति रक्तवर्णीया संचेतना प्रसारिता अस्ति। उत्तरी अरब सागरस्य केषुचित् भागेषु गुजरात राज्ये हरियाणा पंजाब राज्ययोः शेष भागेषु राजस्थानस्य केषुचित् भागेषु च अग्रिमेषु त्रिषु दिनेषु नैऋत्य प्रावृतचक्रस्य अग्रे गन्तुं परिस्थितिः अनुकूलास्ति इति विभागेनोक्तम्। गतरात्रौ विम्बल्डन टेनिस क्रीडायां सर्बिया देशस्य नोवाक जोकोविच इत्यसौ रूस देशस्य रोमन सफ्यूलिन इत्येतं पराजित्य पुरुष एकल स्पर्धायाः प्रागुपान्त्य चक्रीय क्रीडायां प्रविष्टवान्। अग्रिमायां प्रागुपान्त्य चक्रीय क्रीडायां जोकोविच इत्येषः फेलिक्स ऑगर अलियासिमे इत्यनेन एलेजांद्रे डेविडोविच फोकिना इत्यनेन सह सम्मुखी भूयात्। फीफा विश्वकप क्रीडायां पुर्तगाल देश स्पेन देशं राउंड ऑफ 16 इत्यस्यां क्रीडायां सम्मुखी करिष्यति। अद्य मेक्सिको नगरस्य एजटेका क्रीडांगणे मेक्सिको देशस्य विरुद्धं नाटकीयतया 3-2 इत्यंकैः विजयं प्राप्य इंग्लैंड देश फीफा विश्वकप क्रीडायाः प्रागुपान्त्य चक्रीय द्वन्द्वे प्रविष्टवान् इति वार्ताः।
4: आकाशवाणी इപ്പോൾ സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 30 മിനിറ്റ്. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.